देहे गावे को जापे दिसै दूर गावे को वेखे हादरा हदूर कथना कथी न आवै तोट कथ कथ कथी कोटी कोट कोट देंदा दे लैंदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म चलाए राह नानक बिगसै विप्रवाह साचा साहिब साच नाहे पाख्या पाहु अपार आखे मंगहे देहे देहे दात करे दातार